खरबारीच आग नाही माधार घरमुनी खरबारीच आग नाही माधार माया करणे मच दैचू केला।